सन्यासी पत्नी सजे राजोरणी बेसोरे गोबारे खुचई मोली अति जत्न रे चासी पत्नी साजी राज